श्लोक संत उदरण दयालं आश्रम गोपाल कीर्तन निर्मलं संत संगेन ओट नानक परमेश्वर संत उदरण दयालं आश्रम गोपाल कीर्तन निर्मलं